श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
1: आता रेडिओ मन भवन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। फोन क्रमांक 9284499433। क्रमांक पुन्हा एकदा 9284499433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: राम कृष्ण हरी। नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते, आणि तेही हसत हसत। कारण प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला होत असते। चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं। त्यामुळे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होऊ लागतात। रामकृष्ण हरी।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।

नमस्कार श्रोते हो, शुभ दिन आयोरमध्ये मी आर जी शुभांगी आपलं स्वागत करते. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आज 11 मे हा दिवस आधुनिक भारताच्या प्रगतीचा आणि सामर्थ्याचा आरसा आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 11 मे 1998 रोजी भारताने पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली होती. भारताच्या या वैज्ञानिक यशाची आठवण म्हणून आणि वैज्ञानिकांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाची भरारी हा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की विज्ञानाच्या मदतीने आपण जगात महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहोत. जयंती मृणालिनी साराभाई, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर यांची आज जयंती. त्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं. आणि पुण्यतिथी पंडित हृदयनाथ मंगेशकर, संगीत क्षेत्रातील महान योगदानाबद्दल त्यांचं आज विशेष स्मरण केलं जातं. आणि आजची बोधकथा, एका मोठ्या कारखान्यातील एक यंत्र बंद पडलं. अनेक इंजिनियर्सना बोलावलं पण कोणालाच ते दुरुस्त करता आलं नाही. शेवटी एका अनुभवी तंत्रज्ञाला बोलावलं. त्याने फक्त एक छोटा हातोडा मारला आणि यंत्र सुरू झालं. मालकानं विचारलं, एका हातोड्याचे बिल 10,000 रुपये? तंत्रज्ञ म्हणाला, हातोडा मारण्याचे फक्त 10 रुपये आहेत, पण हातोडा नक्की कुठे मारायचा हे शोधण्याचे 9,990 रुपये. केवळ कष्टाला महत्व नसतं, तर कष्टासोबत असलेल्या योग्य तंत्राला आणि ज्ञानाला खरी किंमत मिळत असते. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. यंत्रांना गंज चढला की ती निकामी होतात, आणि बुद्धीला विचारांचा गंज चढला की माणूस प्रगतीपासून दूर जातो. ज्या दिवशी तुम्ही काहीतरी नवीन शिकता, तो प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. तंत्रज्ञानासोबत माणुसकीची जोड द्या, जग अधिक सुंदर होईल. आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आपणही आपल्या कामात नवनवीन तंत्रांचा वापर करण्याचा संकल्प करूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आर जे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 11 मे. थोडे वाचावे पण कृती जाणावे, खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाण्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचे असेच आहे. म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे, नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एक सारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचितच बसू नये, थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपल्या कुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच. वस्तू ही सुखाचे साधन नसून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते, आणि फळ मिळाले तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश असापासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व सत्तांचे सांगणे आहे. अधिक वाचू नका. जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृती जाणा.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सिंचनाच्या पाण्याचा जमिनीवर कधीकधी विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही खालावू शकते. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत तपासणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत का तपासावी आणि त्याचं काय महत्त्व आहे ते थोडं आपण जाणून घेऊया. पिकाच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जर जास्त असेल तर पिकाची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी जर दिलं तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळं क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात येतात आणि अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर जर झाला तर ते क्षार विरघळतात आणि त्यामुळे जमिनीतील क्षाराचं जे प्रमाण आहे ते वाढून कालांतरानं पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीची प्रतसुद्धा खालावू शकते. मग सिंचनापूर्वी पाण्याची आपण जर प्रत तपासायचं जर ठरवलं तर या पाण्याच्या परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याविषयी थोडंसं जाणून घेऊ. निरनिराळ्या सिंचन साधनामधून घेतलेल्या पाण्याचा जो नमुना असतो तो प्रातिनिधिक असायला असावा किंवा प्रातिनिधिक असावा हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर जर पंप बसवला असेल तर तो साधारणपणे 15 ते 20 मिनटं चालू ठेवून पाणी पहिल्यांदा जाऊ द्यायला पाहिजे आणि नंतर काचेची किंवा प्लास्टिकची बाटली स्वच्छ जी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः 1 लिटर पाणी आपण भरून नमुना तपासणीसाठी ते वापरायचं असतं. कूप नलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये जर साठवलेलं पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी जर आपल्याला असेल तर लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घेतला पाहिजे आणि त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे जे अनुभव आहेत ते त्याच्यामध्ये लिहिले पाहिजे. आता क्षारयुक्त जर पाणी असेल तर सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर पिके काही पाणी शोषून घेतात, काही जमिनीतील खालच्या थरात जाते आणि जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवन होते. परंतु पाण्यातील विद्रावक क्षार मात्र जमिनीवर शोषले जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे शेवटी जमिनीच्या रासामध्ये होऊ शकतो. या जमिनीवरच त्याचा परिणाम होतो असं काही नाही, बियाण्याची उगवण क्षमता किंवा उशिरा उगवण होणं यावर सुद्धा या क्षाराचा परिणाम होऊ शकतो. पिकाच्या तंतुमय मुळाची टोकं त्याच्यामुळे कधीकधी मरू शकतात आणि क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळं उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. क्लोराईड्स आणि सल्फेट्स याचं प्रमाण वाढणं इत्यादी विपरीत परिणाम याच्यामुळे होऊ शकतात. म्हणून क्षारयुक्त व विम्ल पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा करणं गरजेचं असतं. तर याकरता क्षारवट पाणी ओलितासाठी वापरायचं असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून काढून टाकणं आवश्यक आहे. वालुकामय पोयटा व जाड पोयट्याच्या जमिनी क्षारवट पाण्याचे काही दुष्परिणाम नव्हता सिंचनासाठी ते वापरल्या जाऊ शकतं. परंतु ते पाणी चिकणमातीच्या जमिनीत वापरल्यास जमिनी क्षारमट आणि चोपण होतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची प्रयोगशाळा आहे तपासणीची. या प्रयोगशाळेमध्ये किंवा ज्या अधिकृत शास्त्रीय प्रयोगशाळा आहेत तेथेच या सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण करून घ्यावं आणि परीक्षण करताना आम्ल विम्ल निर्देशांक, विद्रावक क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी घटकाचं प्रमाण त्याच्यामध्ये काढून घ्यावं आणि शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरताना पाण्याचा आम्लविम्ल निर्देशांक, विशेषतः विद्रावक क्षाराचं प्रमाण, शोषित सोडियम गुणोत्तर इत्यादी सर्व बाबी तपासून त्या पाणी परीक्षण अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे ते शास्त्रज्ञांकडून चांगल्या प्रकारे समजावून घेऊन नंतरच सिंचनासाठी त्या पाण्याचा वापर जर केला तर मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना खऱ्या अर्थानं जमिनीची प्रत चांगल्या प्रकारे राखण्याकरता आणि अधिकाधिक उत्पादन घेण्याकरता आणि ओलिताचा खरा फायदा घेण्याकरता फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार गरज भासल्यास कृषी विज्ञान केंद्र करडा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेचे जे प्रभारी आहेत किंवा माती आणि पाणी परीक्षण शाळेचे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: हाय, मी आरती स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रंथ हेच गुरु असं आपण लहानपणी पाठ केलेलं असतं. एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत ग्रंथ हेच आपले गुरु कसे आहेत यावरही एखादं भाषण आपण केलेलं असतं आणि श्रोत्यांना ते ऐकलेले असतं. पण वय वाढत जातं तसतसे इतर व्यवहार पाठीमागे लागतात आणि माणूस त्या गुरुराजांना विसरून जातो. वास्तविक कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. ग्रंथ हे आपले गुरु आहेत, त्याहीपेक्षा ग्रंथ आपले जिव्हाळ्याचे मित्र आहेत. एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे ते आपल्याशी सतत संवाद साधायला उत्सुक असतात. आपण फक्त ही जवळीक साधायची असते. जगात आज इतके उदंड ग्रंथ आहेत की कितीही जन्म घेतले तरी हे अक्षरवाङ्मय आपल्या हातून वाचून पूर्ण होणार नाही. फार काय, महाभारतासारखा ग्रंथराज वाचायचा आणि तो समजून घ्यायचा म्हटलं तर याची देही याची डोळा ते होणे नाही. भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा म्हणजे महाभारत. महाभारत म्हणजे ज्ञानाचा महासागर. तत्वज्ञानाचे असंख्य अस्सल मोती त्यात सापडतील. स्वतःच्या तेजानं चकाकणारे, इतरांचे डोळे दिपवणारे महाभारताचं संशोधन कितीतरी विद्वानांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि जोवरी चंद्र सूर्य तारे तोवरी हे काम चालू राहील. महाभारताचा जितक्या वेळा अभ्यास आपण कराल तितक्या वेळा काहीतरी नवीन जीवन सत्य त्यातून बाहेर येईल. पण ते ज्ञान संपणार नाही. अर्जुनाच्या अक्षय्य भात्यासारखं आहे. श्रीमन महाभारत हा एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ आहे. यावर काही लोक आक्षेप घेतात की तो एक कर्तृक नसावा, पण व्यासांसारख्या दिव्य प्रतिभेच्या व्यक्तीनं हा ग्रंथ निर्मिला त्यांना अशक्य असं काहीच नाही. महाभारताचं महत्व भारतवर्षाच्या सांस्कृतिक वाङ्मयात अपरंपार आहे. ऋग्वेदाच्या खालोखाल महाभारताला पूज्य मानण्यात येतं. जगातील सर्व महाकाव्यात विस्तारानं महाभारत सर्वश्रेष्ठ आहे. महाभारत म्हणजे केवळ कुरुपांडवांच्या युद्धाचा इतिहास अशी जी रूढ समजूत आहे ती तितकीशी बरोबर नाही, कारण प्राचीन सांस्कृतिक संकेत तसे नाहीत. महाभारताचा प्राचीन टीकाकार नीळकंठ आपल्या टीकेच्या प्रारंभीच्या प्रस्तावनेत असं म्हणतो की समाजातील सर्व थरांना मार्गदर्शन करून त्यांच्यावर कृपादृष्टी करावी या हेतूनं व्यास महर्षींनी 14 विद्यांच्या रहस्याचं एकत्र दिग्दर्शन करण्याच्या हेतूनं हा ग्रंथ निर्माण केलाय. महाभारत म्हणजे तत्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, व्यवहारशास्त्र, काव्यशास्त्र, इतिहासशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रांचं एकत्र विस्तारपूर्वक दिग्दर्शन करणारा महान सांस्कृतिक ज्ञानकोशच आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या तेजस्वी शब्दात भावार्थ दीपिकेच्या प्रस्तावनेत महाभारताबद्दल म्हणतात, आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे, ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे, ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्यरत्न भांडार शारदेचे, भानुतेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व, जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो. असा या महान ग्रंथाची मधुरता आणि प्रभाव इतका विलक्षण आहे की त्याच्या निर्मितीपासून ते आज तागायत जनमानसावर त्याचं अलौकिक प्रभुत्व आहे. हे खरं अक्षरवाङ्मय. या ग्रंथराजाच्या तेजात नको का नाहून निघायला, त्यामुळं आपलं जीवन नक्कीच तेजाळून जाईल.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहां या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50च्या दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70च्या दशकातील आर डी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90च्या दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM, आर जे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून. त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.
2: मस्ताना प्यार मेरा दीवाना.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM always heart touching.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.
2: सोती रातों में जागी.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज एट टचिंग।
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

0: यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो, ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
1: क्या ख्याल है आपका,

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली आहे।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: रे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभंगी सोबत। तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय। त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा। त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं। यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे। मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे। गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले।

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये. आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: गाने सुने,

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: माँ की बर्थडे का सरप्राइज गिफ्ट सारेगामा कारवां.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडियो प्लेयर। इस तोहफे में है 5,000 सुनहरे गाने और कुछ यादें।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

सर अपना ये प्यार मोहब्बत रहने दो कश्ती को सफा।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: राम कृष्ण हरी। नुसतं मन समुद्रा एवढं असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते, आणि तेही हसत हसत। कारण प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला होत असते। चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं। त्यामुळे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होऊ लागतात। रामकृष्ण हरी।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच।

नमस्कार श्रोते हो, शुभ दिन आयोरामध्ये मी आरजी शुभांगी आपलं स्वागत करते. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आज 11 मे हा दिवस आधुनिक भारताच्या प्रगतीचा आणि सामर्थ्याचा आरसा आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 11 मे 1998 रोजी भारताने पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली होती. भारताच्या या वैज्ञानिक यशाची आठवण म्हणून आणि वैज्ञानिकांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाची भरारी हा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की विज्ञानाच्या मदतीने आपण जगात महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहोत. जयंती मृणालिनी साराभाई, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर यांची आज जयंती. त्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं. आणि पुण्यतिथी पंडित हृदयनाथ मंगेशकर, संगीत क्षेत्रातील महान योगदानाबद्दल त्यांचं आज विशेष स्मरण केलं जातं. आणि आजची बोधकथा, एका मोठ्या कारखान्यातील एक यंत्र बंद पडलं. अनेक इंजिनियर्सना बोलावलं पण कोणालाच ते दुरुस्त करता आलं नाही. शेवटी एका अनुभवी तंत्रज्ञाला बोलावलं. त्याने फक्त एक छोटा हातोडा मारला आणि यंत्र सुरू झालं. मालकानं विचारलं, एका हातोड्याचे बिल 10,000 रुपये? तंत्रज्ञ म्हणाला, हातोडा मारण्याचे फक्त 10 रुपये आहेत, पण हातोडा नक्की कुठे मारायचा हे शोधण्याचे 9,990 रुपये. केवळ कष्टाला महत्त्व नसतं, तर कष्टासोबत असलेल्या योग्य तंत्राला आणि ज्ञानाला खरी किंमत मिळत असते. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. यंत्रांना गंज चढला की ती निकामी होतात, आणि बुद्धीला विचारांचा गंज चढला की माणूस प्रगतीपासून दूर जातो. ज्या दिवशी तुम्ही काहीतरी नवीन शिकता, तो प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. तंत्रज्ञानासोबत माणुसकीची जोड द्या, जग अधिक सुंदर होईल. आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आपणही आपल्या कामात नवनवीन तंत्रांचा वापर करण्याचा संकल्प करूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 11 मे. थोडे वाचावे पण कृती जाणावे, खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचे असेच आहे. म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे, नाहीतर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एक सारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचितच बसू नये, थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपल्या कुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच. वस्तू ही सुखाचे साधन नसून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळाले तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश: असापासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही असे सर्व सत्तांचे सांगणे आहे. अधिक वाचू नका. जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृती जाणा.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सिंचनाच्या पाण्याचा जमिनीवर कधीकधी विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही खालावू शकते. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत तपासणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत का तपासावी आणि त्याचं काय महत्त्व आहे ते थोडं आपण जाणून घेऊया. पिकाच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जर जास्त असेल तर पिकाची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी जर दिलं तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळं क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात येतात आणि अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर जर झाला तर ते क्षार विरघळतात आणि त्यामुळे जमिनीतील क्षाराचं जे प्रमाण आहे ते वाढून कालांतरानं पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीची प्रतसुद्धा खालावू शकते. मग सिंचनापूर्वी पाण्याची आपण जर प्रत तपासायचं जर ठरवलं तर या पाण्याच्या परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याविषयी थोडंसं जाणून घेऊ. निरनिराळ्या सिंचन साधनामधून घेतलेल्या पाण्याचा जो नमुना असतो तो प्रातिनिधिक असायला असावा किंवा प्रातिनिधिक असावा हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर जर पंप बसवला असेल तर तो साधारणपणे 15 ते 20 मिनटं चालू ठेवून पाणी पहिल्यांदा जाऊ द्यायला पाहिजे आणि नंतर काचेची किंवा प्लास्टिकची बाटली स्वच्छ जी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः 1 लिटर पाणी आपण भरून नमुना तपासणीसाठी ते वापरायचं असतं. कूप नलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये जर साठवलेलं पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी जर आपल्याला असेल तर लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घेतला पाहिजे आणि त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे जे अनुभव आहेत ते त्याच्यामध्ये लिहिले पाहिजे. आता क्षारयुक्त जर पाणी असेल तर सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर पिके काही पाणी शोषून घेतात, काही जमिनीतील खालच्या थरात जाते आणि जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवन होते. परंतु पाण्यातील विद्रावक क्षार मात्र जमिनीवर शोषले जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे शेवटी जमिनीच्या रासामध्ये होऊ शकतो. या जमिनीवरच त्याचा परिणाम होतो असं काही नाही, बियाण्याची उगवण क्षमता किंवा उशिरा उगवण होणं यावर सुद्धा या क्षाराचा परिणाम होऊ शकतो. पिकाच्या तंतुमय मुळाची टोकं त्याच्यामुळे कधीकधी मरू शकतात आणि क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळं उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. क्लोराईड्स आणि सल्फेट्स याचं प्रमाण वाढणं इत्यादी विपरीत परिणाम याच्यामुळे होऊ शकतात. म्हणून क्षारयुक्त व विम्ल पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं असतं. तर याकरता क्षारवट पाणी ओलितासाठी वापरायचं असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून काढून टाकणं आवश्यक आहे. वालुकामय पोयटा व जाड पोयट्याच्या जमिनी क्षारवट पाण्याचे काही दुष्परिणाम नव्हता सिंचनासाठी ते वापरल्या जाऊ शकतं. परंतु ते पाणी चिकणमातीच्या जमिनीत वापरल्यास जमिनी क्षारमट आणि चोपण होतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची प्रयोगशाळा आहे तपासणीची. या प्रयोगशाळेमध्ये किंवा ज्या अधिकृत शास्त्रीय प्रयोगशाळा आहेत तेथेच या सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण करून घ्यावं आणि परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्रावक क्षार, कार्बोनेट, बायोकार्बोनेट क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी घटकाचं प्रमाण त्याच्यामध्ये काढून घ्यावं आणि शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरताना पाण्याचा आम्लविम्ल निर्देशांक, विशेषतः विद्रावक क्षाराचं प्रमाण, शोषित सोडियम गुणोत्तर इत्यादी सर्व बाबी तपासून त्या पाणी परीक्षण अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे ते शास्त्रज्ञांकडून चांगल्या प्रकारे समजावून घेऊन नंतरच सिंचनासाठी त्या पाण्याचा वापर जर केला तर मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना खऱ्या अर्थानं जमिनीची प्रत चांगल्या प्रकारे राखण्याकरता आणि अधिकाधिक उत्पादन घेण्याकरता आणि ओलिताचा खरा फायदा घेण्याकरता फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार गरज भासल्यास कृषी विज्ञान केंद्र करडा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेचे जे प्रभारी आहेत किंवा माती आणि पाणी परीक्षण शाळेचे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रंथ हेच गुरु असं आपण लहानपणी पाठ केलेलं असतं. एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत ग्रंथ हेच आपले गुरु कसे आहेत यावरही एखादं भाषण आपण केलेलं असतं आणि श्रोत्यांना ते ऐकलेले असतं. पण वय वाढत जातं तसतसे इतर व्यवहार पाठीमागे लागतात आणि माणूस त्या गुरुराजांना विसरून जातो. वास्तविक कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. ग्रंथ हे आपले गुरु आहेत, त्याहीपेक्षा ग्रंथ आपले जिव्हाळ्याचे मित्र आहेत. एखाद्या जीवलग मित्राप्रमाणे ते आपल्याशी सतत संवाद साधायला उत्सुक असतात. आपण फक्त ही जवळीक साधायची असते. जगात आज इतके उदंड ग्रंथ आहेत की कितीही जन्म घेतले तरी हे अक्षर वाङ्मय आपल्या हातून वाचून पूर्ण होणार नाही. फार काय, महाभारतासारखा ग्रंथराज वाचायचा आणि तो समजून घ्यायचा म्हटलं तर याची देही याची डोळा ते होणे नाही. भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा म्हणजे महाभारत. महाभारत म्हणजे ज्ञानाचा महासागर. तत्वज्ञानाचे असंख्य अस्सल मोती त्यात सापडतील. स्वतःच्या तेजानं चकाकणारे, इतरांचे डोळे दिपवणारे महाभारताचं संशोधन कितीतरी विद्वानांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि जोवरी चंद्र सूर्य तारे तोवरी हे काम चालू राहील. महाभारताचा जितक्या वेळा अभ्यास आपण कराल तितक्या वेळा काहीतरी नवीन जीवन सत्य त्यातून बाहेर येईल. पण ते ज्ञान संपणार नाही. अर्जुनाच्या अक्षय्य भात्यासारखं आहे. श्रीमन महाभारत हा एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ आहे. यावर काही लोक आक्षेप घेतात की तो एक कर्तृक नसावा, पण व्यासांसारख्या दिव्य प्रतिभेच्या व्यक्तीनं हा ग्रंथ निर्मिला त्यांना अशक्य असं काहीच नाही. महाभारताचं महत्व भारतवर्षाच्या सांस्कृतिक वाङ्मयात अपरंपार आहे. ऋग्वेदाच्या खालोखाल महाभारताला पूज्य मानण्यात येतं. जगातील सर्व महाकाव्यात विस्तारानं महाभारत सर्वश्रेष्ठ आहे. महाभारत म्हणजे केवळ कुरुपांडवांच्या युद्धाचा इतिहास अशी जी रूढ समजूत आहे ती तितकीशी बरोबर नाही, कारण प्राचीन सांस्कृतिक संकेत तसे नाहीत. महाभारताचा प्राचीन टीकाकार निळकंठ आपल्या टीकेच्या प्रारंभीच्या प्रस्तावनेत असं म्हणतो की समाजातील सर्व थरांना मार्गदर्शन करून त्यांच्यावर कृपादृष्टी करावी या हेतूनं व्यास महर्षींनी 14 विद्यांच्या रहस्याचं एकत्र दिग्दर्शन करण्याच्या हेतूनं हा ग्रंथ निर्माण केलाय. महाभारत म्हणजे तत्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, व्यवहारशास्त्र, काव्यशास्त्र, इतिहासशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रांचं एकत्र विस्तारपूर्वक दिग्दर्शन करणारा महान सांस्कृतिक ज्ञानकोशच आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या तेजस्वी शब्दात भावार्थ दीपिकेच्या प्रस्तावनेत महाभारताबद्दल म्हणतात, आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेकतरुचे, ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्दी परिपूर्ण हे, की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे, ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्यरत्न भांडार शारदेचे, भानुतेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व, जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परममंगलधाम अवधारिजो. असा या महान ग्रंथाची मधुरता आणि प्रभाव इतका विलक्षण आहे की त्याच्या निर्मितीपासून ते आज तागायत जनमानसावर त्याचं अलौकिक प्रभुत्व आहे. हे खरं अक्षर वाङ्मय. या ग्रंथराजाच्या तेजात नको का नाहून निघायला, त्यामुळं आपलं जीवन नक्कीच तेजाळून जाईल.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50च्या दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70च्या दशकातील आर डी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90च्या दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादों की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया। ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास। एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे।
2: एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो, ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली आहे।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50s च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90s च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादों की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं। हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे। आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे।

श्रोते होलय रेडिओ मन भाटट एफ एम. आज आपण ऐकली मजरूह सळवा. क्रमांक आहे 8449 आणि तुम्हाला कळवा शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजकीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14
1: गाने सुने अनसुने से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और YouTube ऐप के बेल आइकन को क्लिक

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14
1: माँ के बर्थडे का सरप्राइज गिफ्ट सारेगामा कारवां.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: सारेगामा कारवा डिजिटल ऑडियो प्लेयर। इस तोहफे में है 5,000 सुनहरे गाने और कुछ यादें।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: अभी न जाओ छोड़ कर,

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात। होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल। चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड। या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते। तेरे बिना जिंदगी से कोई, आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार। ऐकूया हे खास गाणं।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: गाता रहे मेरा दिल. रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक SD परमन, गीतकार शैलेंद्र.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

गोल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: अनुभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया.

0: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 Bhavan 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: हाय, मी आहे आर जे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज.

मालूम होता है, क्या मालूम नहीं मालूम यहाँ का।

0: मैं गाऊंगा
1: माशाल्लाह माशाल्लाह।

मनोहर मोहन के घर हरिओ।

तुम्हारे बाबा आ गए, जाओ उन्हें रोको।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।